सब रास तुम्हारी तेरा जोर गोपाल जियो सदा दा तुम्हें सुबदाई निवने लागा तेरी पाई कार कमावा जे तुद पावा जा तू दे दयाला जियो प्रभ तुम ते लैना तू मेरा कहना जो तू दे सोई सो सैना जिथे रखे बेकुंठ ते थाई तू सबना के